0: ओते बेटा तंता एला प्रभु जी ने
1: माधरनी ओते बेटा तंता एला प्रभु जी ने
0: पाम माने तंता ने फकीर रामे हु तु तु तु ए हो तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु जामी राम तनी ऋतु
1: जामी राम तनी ऋतु
0: आपो आपो एक मेघ न थई ने भेरु तारु
1: आपो आपो एक मेघ न थई ने भेरु तारु
0: जगत रम तो आम्यू ने रम के हो तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु तु त